FM 1.5 MHz वर आपण ठेवून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 16 जून 2026. पहाटेचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता आम्ही प्रारंभ करतो आहोत या मंगलध्वनीनं.

Maestro dejó su trabajo. एक पूर्णांक 5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz वर.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोतेहो सकाळचे 6:05 आणि 13 सेकंद झाली आहेत आणि आता तुम्हाला माहितीच आहे ही वेळ आहे आपली भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची. भक्ती संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत संत तुकाराम महाराजांच्या रचनेनं. गायिका लता मंगेशकर, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे वरदक्षिणा. या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं. गदिमा यांची शब्दी रचना, संगीत वसंत पवार.

श्रोते हो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय. यानंतरचं गीत आहे थांब लक्ष्मी कुंकू लावते, या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेली सुरेश भट यांची शब्दरचना ऐकवित आहोत. संगीतकार दशरथ पुजारी.

मूलगरीण या चित्रपटातली ही भक्तिरचना आहे आशा भोसले यांनी गायलेली. पी सावळाराम यांचे हे शब्द आहेत संगीतकार वसंत देसाई.

श्रोतेहो, आणि आता आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातली शेवटची रचना घरकुल या चित्रपटातली देशभक्ती गीत आहे. राणी वर्मा यांनी गायलेलं हे गीत ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलं आहे. संगीतकार सी. रामचंद्र.

श्रोते हो आपण ऐकत होतात भक्ती संगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प. यात साहित्य आणि जीवन या विषयावर प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचे विचार आपल्याला ऐकता येतील. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. सहा वाजून 45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 वेळ असेल दिनविशेषची. इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या काही घटनांच्या नोंदी आम्ही यातून आपल्या पुढे ठेवत असतो. आज सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम होईल दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

7:40 अनुरूप विवाह संस्था द्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा। ७:45 आपल्याला आस्वाद घेता येईल नाट्य संगीताचा। लोकसंगीत आम्ही आपल्याकरता सादर करू 8:40। सकाळी 10 विविध या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम नमस्कार अमरावती। आज यात समाज आणि बदलती शिक्षण प्रणाली या विषयावर प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम।

फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा सकाळी 10:30 सकाळी 11 वाजताची वेळ असेल स्मृतिगंध या

फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा सकाळी 10:30. सकाळी 11 वाजताची वेळ असेल स्मृतिगंध या कार्यक्रमाची. आज यात जुन्या काळातली नामवंत अभिनेत्री आणि नृत्यांगना हेलन यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्यावर चित्रित गाणी आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ.

0: दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, तर हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: जे जीवनासहित चालतं ते साहित्य, असं विनोबा भावे म्हणत असत. आज बहुजन समाज शिक्षणानं जागा झाला आहे. युगानुयुगे तो अज्ञानाच्या अंधारात रुतून बसला होता. विद्येविना मती नव्हती, नीती नव्हती, गती नव्हती, वित्त नव्हते. एका अविद्येने बरेच अनर्थ केलेले होते. हे अनर्थ समोर दिसताच स्वतः भोगताना ते शब्दांमधून जागे झाले. त्यातून ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी आदी प्रवाह निर्माण झाले. या उत्कट मनाच्या मुळाशी मला काहीतरी सांगायचं आहे ही अनुभूती आहे. त्यामुळं विनोबा भावे म्हणतात ते सूत्र आजच्या लेखनात पाहायला मिळतं. जे जीवनासहित चालतं ते साहित्य आजच्या युगात दिसत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. साहित्य आणि जीवन यांचं नातं नाण्याच्या दोन बाजूंसारखं आहे. लेखक, कवी आपल्या अनुभवांच्या शब्दसाधनेतून जगाला काही सांगू इच्छितो. साहित्य हा जीवनाचा आरसा असतो, ज्यात आपण जगाचं प्रतिबिंब पाहू शकतो, त्यातून जीवन प्रेरणा शोधतो. खरं तर पुस्तकं ही ज्ञानाची सरोवर असतात, जिथं मनसोक्त डुंबता येतं, हसता येतं, रडता येतं, गाता येतं आणि अंतर्मुखही होता येतं. मोठी माणसं ही वाचन, चिंतन आणि लेखनातूनच घडली आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना वाचनाचा छंद होता. अग्निपंखमध्ये चित्रित झालेली त्यांची आणि पुस्तकाची मैत्री वाचनीय आहे. साहित्य अकादमीच्या फेस्टिवल ऑफ लेटर्स या वार्षिक कार्यक्रमात त्यांनी ज्ञानविश्वात फेरफटका असं व्याख्यान देताना सांगितलं की मानवी जीवनात लेखक महत्वाची भूमिका बजावतात. एक चांगलं पुस्तक अनेक पिढ्यांसाठी अमूल्य ज्ञानसाठा आणि संपत्ती असतं. काही वेळा पुस्तकं त्या लेखकाच्या हयातीत वाचकांना स्फूर्तीदायक ठरत नाहीत, मात्र काही पिढ्यानंतर अशा पुस्तकांचा संदेश अधिकाधिक स्पष्ट होत जातो आणि त्याचं मोल जाणू लागतं, तर काही अभिजात साहित्यकृती सदैव लोकप्रिय राहतात. साहित्य हे समाजाचं संस्कृतीधन आहे. समाज मनाचं भरण पोषण त्यातून होत असतं. रामायण, महाभारत यासारखी महाकाव्ये आजही समाज मनावर आरूढ आहेत. त्यातील जीवनमूल्ये सदैव टवटवीत आणि दिशादर्शक आहेत. समाजाला, मनाला समाधान देतं ते खरं साहित्य होय. वाचकांची अभिरुची ही वाचनाची दिशा स्पष्ट करते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. तसंच वाचकाला जे आवडतं तेच त्याला श्रेष्ठ साहित्य वाटतं. समाज, साहित्य, वाचक, संस्कृती यांचा अनुबंध लक्षात घेतला पाहिजे. वाचकांची मानसिकता, श्रद्धा, आवड आणि गरज यातून वाचनाची निवड होत असते.

0: साहित्य हे आजच्या विज्ञान युगातही दिशादर्शक आहे. डॉक्टर सदानंद मोरे लिहितात, संत साहित्य हे अजूनही मराठी वाचकांच्या आस्थेचा विषय आहे आणि यापुढेही राहील या म्हणण्यात अतिशोक्ती नाही. जगणं सुखावह व्हावं, मनाला समाधान मिळावं, अज्ञानाचा अंधार जाऊन ज्ञानाचा प्रकाश दिवा हाती यावा ही सदिच्छा वाचकांची असते. सर्वसामान्य वाचकाला वाचनात आनंद मनोरंजन अधिक हवं असतं. त्या त्या काळाची गरज आणि वाचकांची अभिरुची लक्षात घेतली की साहित्य आणि समाज यांचा अनुबंध शोधता येतो. साहित्य वाचनातून माणूस जगाशी जोडला जातो. आपण आपला गाव, समाज, संस्कृती आणि साहित्यातील संदर्भ त्याला ज्ञानानंद प्राप्त करून देतात. साहित्य, समाज आणि माणूस यांचं एक अमृततुल्य नातं दृढ होत जाणं हे सुचिन्हच आहे. समाजाला, व्यक्तीला जग समजलं पाहिजे त्यासाठी वाचन ही तपश्चर्या केली पाहिजे. वाचनानं माणसाचं वर्तन सुधारतं आणि त्याला रानटीपणात राहू देत नाही. हे लक्षात घेऊन साहित्य आणि समाज यांचा अनुबंध लक्षात घेतला पाहिजे.
1: साहित्य आणि जीवन या विषयावर चिंतन आपण ऐकलं आजच्या विचारपुष्प या कार्यक्रमात. लेखन होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत आणि आता ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आपण ऐकू शकाल परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 7.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये ह्या कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो, किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या

0: अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्राव होणं, 2 पाळीमध्ये रक्तस्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 योनीतून रक्तस्राव होणं, असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनी मार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅप स्मेअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून 1 छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते, त्याला स्पॅचुला म्हणतात, ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅप स्मेअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी असते ती करावी लागते. ती एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेट द्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचा आभार.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत। लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं। ऐकूयात ही उपयुक्त माहिती। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे।
2: नमस्कार श्रोते हो, नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात। भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे। खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे। सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात। येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल। त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत। तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे। विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो, नदी नाले, डोंगर, दऱ्या, शेत शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात। पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो। शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते। रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते। रस्त्यावर खड्डे पडतात, पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी

0: वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात, यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो, तसेच वादळ वाळ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई पुणे सारख्या शहरांमधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे, तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

माणिकशेख पूर्णांक 5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत आणि आता जाणून घेऊया आजचं दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 16 जून. इतिहास आणि विज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असलेला हा दिवस. या दिवशी रशियन अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा यांनी अंतराळात यशस्वी झेप घेतली आणि त्या अंतराळात प्रवास करणाऱ्या जगातल्या पहिल्या महिला ठरल्या. वर्ष होतं 1963. साली आजच्या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांनी 10 वर्षाच्या तुरुंगवासानंतर त्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. 1. भूतान हा देश तंबाखूच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आणणारा जगातला पहिला देश बनला. वर्ष होतं 2010. जगप्रसिद्ध अशा फोर्ड मोटर कंपनीची स्थापना झाली ती आजच्या दिवशी 1903. नव्या कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं बाबूराव पारखे या मराठी माणसानं मराठा चेंबरच्या वतीनं कैलासवासी गोस पारखे औद्योगिक पारितोषिक द्यायला सुरुवात केली. या पारितोषिकाचं पहिलं वर्ष होतं 1947.

2013 साली केदारनाथ इथं अनेक दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झालं. यात किमान 6,000 लोकांचे प्राण गेले. ही दुर्दैवी घटना 2004 सुनामी नंतर देशातली सर्वात वाईट अशी नैसर्गिक आपत्ती होती. आज कोणाकोणाचा जन्मदिवस आहे ते बघूया. स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1723. गायक आणि संगीतकार निर्माता हेमंत कुमार यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्माचं वर्ष 1920.

0: सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है। असल येणारे प्रख्यात गजलकार आणि गीतकार शहरयार यांचा आज जन्मदिवस आहे। त्यांच्या जन्माचं वर्ष 1936। लोकप्रिय भारतीय चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचाही आज जन्मदिवस आहे। त्यांच्या जन्माचं वर्ष 1950। लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर हिचाही आज जन्मदिवस आहे। तिच्या जन्माचं वर्ष 1994। भारतीय इंग्रजी वनस्पती शास्त्रज्ञ आणि संशोधक चार्ल्स टर्ट यांचं निधन आजच्या दिवशी 1869 साली झालं। 1925 साली आजच्या दिवशी बंगाल मधील विख्यात कायदे पंडित आणि स्वातंत्र्य सेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचं निधन झालं। बीबीसीचे सहसंस्थापक जॉन रीथ यांचं निधन आजच्या दिवशी 1971 साली झालं। मराठी रंगभूमीवरील गायक श्रीपाद गोविंद नेवरेकर यांनी आजच्या दिवशी 1977 साली या जगाचा निरोप घेतला। मंगेशकर भगिनींच्या मातोश्री शुद्धमती तथा माई मंगेशकर यांनी आजच्या दिवशी 1995 साली अखेरचा श्वास घेतला। श्रोते हो तर हे होतं आजचं दिनविशेष। आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत FM बँड 101.5 MHz वर। सकाळचे ठीक 7 वाजले आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: न्याय स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलं। ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या
2: आजच पेरा।
0: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी,

0: 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
2: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।
0: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं? पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: काय शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती
1: श्रोते हो, आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:07 झाले आहेत. यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. तत्पूर्वी ऐकूयात काही संदेश.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांचे समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियन मध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या समवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र

0: मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास, यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफ मध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मुडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसन नगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील

0: नांदगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूर मध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता 1 च्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
1: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात प्रादेशिक मराठी बातम्या. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
2: आकाशवाणी अमरावती,
0: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
0: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
0: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी अमरावती केंद्र।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता

0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती। आजच संपर्क करा।
1: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार, अंधार आणि फक्त अंधार।
2: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
1: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
2: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
1: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
3: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।
4: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 आकाशवाणी अमरावती 101.5 MHz।
5: श्रोतेहो, आपण ठेवून केलाय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर। सकाळचे 7:25 होत आहेत आणि आता वेळ होते आमच्या दिल खुलास या प्रायोजित कार्यक्रमाची। हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं। मात्र शेती समोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत। यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प। हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे। आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय

0: श्री विजय कोळीकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. कारण निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं महत्व काय, लक्षण म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी. तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते तांडी घालतात त्या कळीमध्ये आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगाची लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा. हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसे की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी बिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा पत्करत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणारी विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळेला आपलं गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते, काही मजुरांना असते.

होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर। मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी। तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार।

0: श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर. लक्षात घ्या, सकाळचे 7:41 झाले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं या वर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा

0: या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:46 आणि 42 सेकंद झाली आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्य संगीत. पण तत्पूर्वी ही जाहिरात.
4: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत देव दिनाघरी धावला या नाटकातल्या पदानं, जे गायलंय पंडित जितेंद्र अभिषेकी आणि वाणी जयराम यांनी. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच आहे.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
2: आणि बाकी चेंजेस
1: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने, केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
2: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते,
3: केवायसी सुरक्षित बँकिंगकडे पहिले पाऊल.
4: श्रोते हो, यानंतरचं पद आहे मृच्छ कटिक. या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं. संगीत आहे गोविंद बल्ला देवल यांचं.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद एकवीत आहोत पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं. पुरुषोत्तम दारव्हेकर यांची शब्दरचना, संगीत पंडित वसंतराव देशपांडे यांचंच आहे.

0: होते हो, हा होता नाट्य संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजता

काही क्षणातच सहक्षेपित करत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या. 8:15 मॉर्निंग न्यूज, त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाईल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. तेव्हा सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतल्या बातम्या काही क्षणातच.

0: SSAI's action against misleading food labels is necessary, but only a first step. And that is back to you, Sunil.
1: Thank you, Subhadra. And now before we end the bulletin, the headlines once again. Slovakia confers its highest honor, Order of the White Double Cross First Class, on Prime Minister Narendra Modi. Prime Minister Modi to participate in G7 summit in Avignon, France today to hold bilateral meetings with Prime Ministers of Canada and UK and UAE President. And in football, Cape Verde stunned Spain in scoreless draw at FIFA World Cup. Belgium also settled for 1-1 draw with Egypt. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष JD Vance यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे.

नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसा स्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्या समवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळं स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्ल्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरी सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य

मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब मध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 100.5 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: आकाशवाणी अमरावती,
5: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
4: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
5: एकाकी मनाला भावनांची साथ,
4: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
5: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
4: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती.

श्रोते होणे आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना.

0: वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोते हो, ही रचना आहे उत्तरा केळकर यांनी गायलेली, परेश ठाकूर यांची.

कांडी जातो दूर काय कपिली लय चातुर तू तु तुतियाला भरपूर गुरपण्या

0: वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोते हो, यानंतरची रचना आहे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली, शाहीर साबळे यांनी गायलेली.
2: सूर्य उगवला

0: काम क्रोध विंतु तावला तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण तालिला अरे विंतु तावला
1: महाराज
0: अरे विंतु तावला
2: देवा
0: रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: ए गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कुणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू तावरा
1: महाराज
0: अरे विंचू तावरा
1: गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे तारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू तावला
1: महाराज
0: अरे विंचू तावला अवघा सारिला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनादने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
3: श्रोतेवाणी आता लोकसंगीताच्या कार्यक्रमाचा शेवट करतो आहोत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या या रचनेनं।

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात लोकसंगीत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या विविध या कार्यक्रमात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: इसी गीत के साथ आज का चित्रलोक कार्यक्रम संपन्न होता है। दीजिए सुदक्षिणा को इजाजत।
1: आकाशवाणी ही अमरावती केंद्र आहे एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा प्लॅटिनमचे दागिने हिऱ्यांचे असो वा मोत्यांचे दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा।
5: पुना गाडगे आणि सन्स गेली 12 वर्षे आपल्या विश्वासास खरी उतरलेली सुवर्ण पेढी। जेके टॉवर्स राजापेठ अमरावती।

0: श्रोते हो आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोते हो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

श्रोत्याय, फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.

0: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या वेळ जाऊ देऊ नका रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी मर्यादित साठा आजच घ्या
3: आजच पेरा
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स दागिने सोन्याचे असो वा प्लॅटिनमचे दागिने हिऱ्यांचे असो वा मोत्यांचे दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा
5: पुना गाडगे आणि सन्स गेली 12 वर्षे आपल्या विश्वासास खरी उतरलेली सुवर्ण पेढी जेके टॉवर्स राजापेठ अमरावती
6: FM 101.5 MHz आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र श्रोते हो आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा आज यात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नमस्कार अमरावती कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेकाम
7: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा
8: श्रोते हो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम
9: खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा मंत्र ऐकला ना की साने गुरुजी आपल्याला पटकन आठवतात समाजकारण साहित्य निर्मिती पत्रकारिता सामाजिक तत्वज्ञान समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रात भरीव आणि विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता यांचे नवे परिणाम स्वतःच्या उदाहरणानं जगासमोर ठेवणारे साने गुरुजी सगळ्यांच्याच परिचयाचे गुरुजी किती साध्या आणि सोप्या शब्दात धर्माची कल्पना मांडतात कारण साने गुरुजी हे हाडाचे शिक्षक होते आता तुम्ही म्हणाल आज साने गुरुजींविषयी का सांगत आहेत तर श्रोते हो आज नमस्कार अमरावती मध्ये देखील असंच व्यक्तिमत्व असणारे प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते सरांना आमंत्रित केले जे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत माजी विभागीय संचालक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र अमरावती तसेच माजी सहयोगी प्राध्यापक म्हणून समाजकार्य महाविद्यालय अमरावती येथे होते माजी प्रकल्प संचालक इंडस बालकामगार प्रकल्प अमरावती देखील होते मुंबई नागपूर अमरावती जळगाव गडचिरोली इंदोर आदी ठिकाणच्या विद्यापीठांच्या विविध प्राधिकरण आणि समित्यांवर कार्य करणारे प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते सर यांना समाजकार्य या विषयावर बोलण्याकरता आमंत्रित केले सर आपलं नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मनापासून खूप खूप स्वागत करते नमस्कार
10: नमस्कार
9: सर आपल्या सोबत चर्चा करायचं म्हटलं तर भरपूर विषय असे आहेत की त्यावरती चर्चा करण्यासारखे आहेत तर पहिला माझा प्रश्न हाच राहील कारण आज आपण चर्चा करणार आहोत व्यावसायिक समाजकार्य या विषयावर तर व्यावसायिक समाजकार्य म्हणजे नेमकं काय काय सांगाल याविषयी आपण
10: सर्वप्रथम आकाशवाणी अमरावतीच्या सर्व आमच्या श्रोत्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा आपण एक चांगला प्रश्न विचारलेला की व्यावसायिक समाजकार्य म्हणजे नेमकं काय तर आपल्याला माहिती आहे की जसा वकिली व्यवसाय आहे डॉक्टरी व्यवसाय आहे इंजिनिअरिंग हा देखील व्यवसाय आहे तसाच समाजकार्य हा देखील व्यवसाय आहे आता व्यवसाय म्हटलं की तो व्यवसाय करण्याकरता विशिष्ट ज्ञान लागत असतं तर या ठिकाणी देखील लोकांसोबत कसं काम करायचं मानवी वर्तन जे आहे त्याला कसं हाताळायचं या संदर्भातलं विशिष्ट ज्ञान लोकांसोबत काम करण्याच्या विशिष्ट पद्धती तंत्र कौशल्य तसंच व्यवसाय म्हटल्यानंतर त्याची काही तत्व असतात मूल्य असतात आचारसंहिता असते ते सगळं या ठिकाणी आहे इतर व्यवसायांसारखंच हा जो एक व्यवसाय आहे हा मूळतः कसं आहे की या माध्यमातून सामाजिक विकास सामाजिक एकता आणि लोकांच्या सबलीकरणाला चालना देण्याचं काम व्यावसायिक समाजकार्याच्या माध्यमातून केलं जातं

0: मानवी हक्क, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा, संवेदनशीलता, सामूहिक जबाबदारी, विविधतेचा सन्मान, लोकशाही ही सखी तत्व या व्यावसायिक समाज कार्याच्या केंद्रस्थानी आहेत. समाजातला जो उपेक्षित वर्ग आहे, वंचित वर्ग आहे, किंवा आपण ज्याला परिघावरचा किंवा काठावरचा वर्ग म्हणतो, म्हणजे जे दुर्बल आहेत, पीडित आहेत, शोषित आहे, त्या सर्व लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं. आणि कसं, तर त्यांच्या स्वतःच्या सक्रिय सहभागातून त्यांचं हित जोपासलं जायचं, त्यांचा विकास करायचा, हे काम व्यावसायिक समाज कार्याच्या माध्यमातून केलं जात.
1: सर, आता तुम्ही बोलता बोलता सांगितलं की मानवी हक्क, सामाजिक न्याय असे विविध विषय तुम्ही सांगितले, तर याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना अजून काय सांगू शकाल?
0: पहा, मानवी हक्क असं आहे की तुम्हाला मला म्हणजे सर्वच मानवांना जन्मता जे हक्क मिळालेले ते म्हणजे मानवी हक्क.
1: अच्छा.
0: हे हक्क मानवांपेक्षा दूर केल्या जाऊ शकत नाही. हे अतूट असे आहे, अविभाज्य असे हक्क आहेत. हे जे मानवी अधिकार आहेत, ते मानवी अधिकार लिंग, भाषा, भेद असा कोणत्याही तऱ्हेचा भेद नाही, याला भौगोलिक राजकीय सीमा नाहीत. हे वैश्विक आहेत. जगातल्या सर्व लोकांना तो मानव म्हणून जन्माला आला म्हणून मिळणारे हे सगळे हक्क आहेत. याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आहे, गुलामगिरीतून मुक्तता आहे, अन्यायापासून संरक्षण आहे, त्यासोबतच की त्याला आत्मप्रतिष्ठेने जगता आलं पाहिजे, त्याला आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा या मिळायला पाहिजेत, त्याचे अन्याय अत्याचारापासून संरक्षण झालं पाहिजे, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, जीविताच्या स्वातंत्र्याचं हे सगळे अधिकार हे या मानवी हक्कामध्ये येतात. आपण एक दुसरं विचारलेलं होतं, त्यात सामाजिक न्यायाच्या बद्दल बोलला होता आपण. तर सामाजिक न्याय कसं आहे की या समाजातल्या प्रत्येकाला त्याचा न्याय वाटा मिळायला पाहिजे. विकासाची फळं फक्त ठराविक लोकांपुरते जायला नको, तर विकासाच्या फळांचं किंवा लाभांचं वितरण सगळ्यांमध्ये व्हायला पाहिजे. दुसरं असं की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाच्या समान संधी मिळणं म्हणजे सामाजिक न्याय. दुसरं असं आहे, कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव न करता, म्हणजे तो लिंगावर आधारित, भाषा, प्रांत, धर्म किंवा असमर्थता या आधारावर, आर्थिक विषमताच्या आधारावर कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव न करता त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता झाली पाहिजे. मुळात सामाजिक न्यायाचा उद्देश जो आहे तो समाजातला अन्याय दूर करणं आणि सामाजिक जी विषमता आहे, असमतोल जो आहे तो दूर करणं. समाजामध्ये अनेक दुर्बल घटक आहेत की ज्यांना न्याय नाकारला जातो. तर हे सामाजिक न्यायाची संकल्पना मानवतावादी दृष्टिकोनातून निर्माण झालेली आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळाली पाहिजे आणि त्याला निपक्षपातीपणे, प्रामाणिकपणे त्याला वागणूक एक मानव म्हणून मिळाली पाहिजे. हे सामाजिक न्याय.
1: सर, जेव्हा आपण जनरलतः पाहिलं की जीवन जगत असताना मानवी हक्क आपल्याला जवळपास भरपूर लोकांना माहिती नसतं, हा आपला अधिकार आहे हे फक्त माहिती आहे, पण तो अधिकार आपल्याला मिळत नाही किंवा मिळत असेलही तर त्याचा उपयोग आपण करत नाही, तर अशा विषयी तुम्ही काय उदाहरण सांगाल आमच्या श्रोत्यांना?
0: पहा, कसं आहे, आपल्या भारतीय संविधानामध्ये प्रकरण 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जीवितांचा हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, तुम्हाला व्यवसाय करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क आहे, धर्माचा हक्क आहे. बरोबर आहे. हे जे सगळे हक्क आहेत हे सगळे मानवी हक्काच आहे, म्हणजे सर्व संविधानात दिलेले मूलभूत अधिकार हे मानवी हक्क किंवा मानवी अधिकार आहेत. या अधिकारांचं जो उल्लंघन होत असेल, या अधिकारांचं हनन होत असेल, तर त्याच्या विरुद्ध आपल्याला रिट पिटिशन द्वारे हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. आता एक साधा उदाहरण, आता 2009 मध्ये जो शिक्षणाचा हक्क आला, कारण तुम्हाला त्या बालकामगार क्षेत्रात काम करण्याचा वगैरे अनुभव आहे, त्याद्वारे सांगतो की सर्वोच्च न्यायालयाने वगैरे देखील, म्हणजे जेपी उन्नीकृष्णन वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश किंवा एम सी मेहता वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू या विविध खटल्यांमध्ये

0: हे सांगितलं की आपल्या संविधानाने जो जगण्याचा हक्क दिलेला आहे अनुच्छेद 21 नुसार, तर जीविताच्या हक्काकरता शिक्षण देखील महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: आणि म्हणूनच मग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली आणि शिक्षणाचा हक्क त्या 21 अ म्हणून टाकण्यात आलं.
1: अच्छा.
0: वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे जे निवाडे आहेत त्याच्यात दिलं की की जगण्याच्या हक्कामध्ये फक्त जगण्याचा हक्क नव्हे तर त्याच्यात लाईव्हलीहूड म्हणजे तुमच्या उपजीविकेकरता ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्याचा देखील समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या केसेसमध्ये देखील असं सांगण्यात आलं की जीविताचा हक्क म्हणजे नुसता जगण्याचा हक्क नव्हे तो आत्मसन्मानाने आत्मप्रतिष्ठेने म्हणजे मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा या सगळ्या बाबी आल्या. तर त्याच्यामुळे जर कोणी शिक्षणापासून वंचित राहत असेल त्याच्या कुठेतरी स्वातंत्र्यावर घाला येत असेल, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येत असेल, तर निश्चितपणे तो न्यायालयात दाद मागू शकतो.
1: अगदी बरोबर. बघा श्रोते हो, आपल्याला साधे साधे हक्क हे माहिती असून देखील आपण त्याचा वापर करत नाही. प्रत्यक्षात आपण जीवन जगत असताना त्या हक्कांचा आपण वापर केला पाहिजे. आणि जर ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी माहीत करून घेण्याचा प्रयत्नही आपण केला पाहिजे. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांनी ऐकवा?
0: मला वाटतं की इतनी शक्ती हमें देना दाता हे गाणं ऐकायला नक्कीच आवडेल.
1: नक्की.

0: श्रुती हो, आपण बातचीत करीत आहोत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते सरांशी. सर, आपण बोलत आहोत की व्यावसायिक समाजकार्य आणि ऐच्छिक समाजकार्य याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे, कारण हे शब्द दोन्ही वेगवेगळे आहे आणि याचं कामही बहुतेक वेगवेगळंच असायला हवं, तर याच्याविषयी आपण काय सांगाल?
1: कसं आहे की ज्या वेळेला ऐच्छिक समाजकार्य असतं, आता जसं तुम्ही पाहिलं असेल कोविडमध्ये वगैरे अनेक लोकांनी कोणाला अन्नधान्याची मदत केली, औषधाची मदत केली, पैशाची मदत केली, कोणी कोणाला दवाखान्यात नेऊन भरती केलं असेल, इतरही वेळेला लोक कोणी पूरग्रस्त असतील अशा विविध तऱ्हेच्या संकटकालीन लोकांना मदती करता धावून जातात, त्यांना मदत करतात. हे काय असतं? हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. एक त्याच्यामध्ये अंतरप्रेरणा असते, एक आवेग असतो, एक झपाटा असतो, किंवा त्याला वाटतं की मी लोकांना मदत केली पाहिजे, त्याला लोकांच्या स्थितीबद्दल दया वाटते.

0: वाटते, करुणा वाटते, काही वेळेला त्याला म्हणजे एक त्या आपण काहीतरी पुण्याचं काम केलं पाहिजे, परोपकाराचं काम केलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे, त्याच्यात दया असते, या ह्याने काम केलं जात. पण व्यावसायिक समाज करायच्या ह्याच्यात तो एक मानव आहे आणि मानव म्हणून त्याला काही हक्क आहेत याच्याकरता काम केलं जातं. दुसरं असं आहे की ऐच्छिक याच्यामध्ये लोकांकरता काम केलं जातं, लोकांसाठी काम केलं जातं. व्यावसायिक समाज करामध्ये लोकांसोबत प्रामुख्याने काम केलं जातं. आता करिता आणि सोबत याच्यामध्ये फरक आहे. फॉर द पीपल आणि विथ द पीपल. ज्या वेळेला आपण कोणाकरता तरी काम करतो त्यावेळेला असं आहे की थोडस आपण त्याला परावलंबी बनवत असतो आणि जेव्हा सोबत काम करतो तर त्याला स्वावलंबांकडे घेऊन जाण्याचा एक प्रयत्न असतो. एक तुम्हाला सांगतो एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की इफ यू गिव्ह अ मॅन फिश यू फीड हिम फॉर अ डे अँड इफ यू टीच अ मॅन टू फिश यू फीड हिम फॉर अ लाईफ टाईम. म्हणजे एखादा जर भुकेला आहे तर त्याला तर तुम्ही मासा खायला दिला तर तुम्ही एका दिवसाचं त्याचं पोट भरता आहात. पण त्याला जर मासे कसे पकडावे हे जर शिकवलं तर तुम्ही जन्मभरा करता किंवा आयुष्यभरा करता त्याला त्याचा उदरनिर्वाह करता तयार करतात. तर व्यावसायिक समाजकार्यामध्ये असंच आहे की व्यक्तीला किंवा गटाला किंवा समुदायाला अशा पद्धतीने मदत केली जाते की ते स्वतःची मदत स्वतः करू शकतील, ते स्वावलंबी होतील. म्हणजे त्यांना समर्थ करण्यावर, त्यांना सक्षम करण्यावर व्यावसायिक समाजकार्यामध्ये भर दिला जात असतो. आणि मी मगाशी सांगितलं तसं की व्यक्तीला लाचार बनवलं जात नाही, ते इथे व्यक्तीची आत्मप्रतिष्ठा जोपासली जाते, व्यक्तीच्या मूल्यावर त्याच्या क्षमतेवर विश्वास असतो, त्या क्षमता वृद्धिंगत केल्या जातात, त्या वाढवल्या जातात, विकसित केल्या जातात. आणि त्याला स्वतःच्या समस्यांवर मात करण्याकरता, त्याचे प्रश्न समस्या जे आहे त्याच्यावरचे उपाय शोधण्याकरता त्याला तयार केलं जातं, त्याला मदत केली जाते. हा मूळता ऐच्छिक आणि व्यावसायिक समाजकार्यामध्ये फरक आहे.
1: खरं श्रोते हो, आपण व्यावसायिक दृष्ट्या जर बघतो म्हटलं तर स्वतःवर किती कॉन्फिडन्स आहे आणि स्वतः नेमकं काय करू शकतो हे व्यावसायिक समाजकार्याच्या माध्यमातून शिकून स्वतःही घडतो आणि स्वतःसोबत आपण इतरांनाही घडवत जातो. आणि ऐच्छिक समाजकार्यामध्ये नक्कीच श्रोते हो, आपण स्वतःला जे आवडतं इतरांसाठी करण्याकरता ते काम आपण याच्यामध्ये करत जातो. सर, खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही आमच्या श्रोत्यांना या दोन्ही याच्यामधला फरक सांगितलात. तसं सर, व्यावसायिक समाजकार्यासाठी काही विशिष्ट शिक्षण प्रशिक्षणाची नेमकी आवश्यकता असते का, आणि आहेच तर मग हे शिक्षण कोणामार्फत आणि कशा पद्धतीने दिल्या जात?
0: असं आहे की व्यावसायिक समाजकार्य करण्याकरता लोकांसोबत काम करायचंय, लोकांचं वर्तन आचरण हाताळायचंय, तर त्याच्याकरता विशिष्ट ज्ञान, विशिष्ट पद्धती, केसवर, ग्रुपवर, कम्युनिटी ऑर्गनायझेशन अशा पद्धती आहेत, त्या पद्धती, विशिष्ट तंत्र कौशल्य, तसंच योग्य अभिव्यक्तीचा विकास, दृष्टिकोन विकसित झालं, या सगळ्यांकरता शिक्षणाची गरज असते. आणि हे शिक्षण BSW आणि MSW या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिलं जातं. भारतामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आताचं नाव, हे पहिलं व्यावसायिक समाजकार्याचं शिक्षण देणारं महाविद्यालय. आणि आजचा विचार केला तर महाराष्ट्रात जवळजवळ 70 अशा शैक्षणिक संस्था आहे. आपल्या बंडेराचं देखील समाजकार्य महाविद्यालयाचा त्याच्यात समावेश होतो. तर हे समाजकार्य महाविद्यालयांच्या माध्यमातून व्यावसायिक समाजकार्याचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात असतं.
1: सर, हे समाजकार्य शिक्षण हे जे आहे, हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मग कुठल्या उपलब्ध आहेत? कारण की जसं आर्ट्स घेतलं तर आपल्याला MPSC UPSC कडे जाऊन एक्झाम देता येतात, त्याच्यानंतर सायन्स घेतलं तर डॉक्टर या फील्ड कडे जाऊ शकतो, इंजिनियर या सेक्टर कडे जाऊ शकतो. मग नेमकं व्यावसायिक समाजकार्य शिक्षण घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढे काय रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात?
0: जसं तुम्ही उल्लेख केला MPSC चा UPSC चा, तर समाजकार्याचे पदवीधर MPSC UPSC एक्झाम देऊ शकतात, त्याच्यात काही कुठे अडचण. पण त्यासोबतच विविध शासकीय संस्था, अशासकीय संस्था, NGOs वगैरे या ठिकाणी देखील त्यांना रोजगाराच्या संधी आहेत. आज जर विचार केला आपण महाराष्ट्राचा किंवा इतरही, तर आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, सोबत ग्रामीण

0: विकास या ठिकाणी अशी अनेक पदं आहेत ज्या ठिकाणी समाजकार्य पदवीधरांची नेमणूक केली जाते. म्हणजे आता तुम्ही अमरावतीचा जर सामान्य रुग्णालयाचा वगैरे विचार केला तर वैद्यकीय मानसोपचार याच्याकरता समाजसेवा अधीक्षक जो आहे तो MSW घेतला जातो. एड्स नियंत्रण, अंधत्व नियंत्रण, क्षयरोग नियंत्रण, हत्तीरोग नियंत्रण, असंसर्गजन्य साथीचे रोग या सगळ्याकरता समुपदेशक म्हणून सोशल वर्क MSW वालाच नियुक्त केला जात असतो. तर विविध क्षेत्रात तो समुपदेशक म्हणून, सनियंत्रण अधिकारी म्हणून, म्हणजे आता गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहे, स्वच्छ भारत अभियान असेल, ग्राम स्वच्छता मिशन असेल, या सगळ्या ठिकाणी देखील सोशल वर्करची नियुक्ती केली जाते. याच्यासोबत स्वतः जो समाजकार्याचा पदवीधर आहे स्वतःचे संस्था स्थापन करूनही तो करू शकतो, किंवा वैयक्तिक स्तरावर तो कन्सल्टन्सी वगैरेचंही काम करू शकतो. त्याच्यामुळे रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. खरं म्हणजे हा जो समाजकार्याचा पदवीधर असतो तो एक चांगला गाईड, चांगला एनेबलर, प्लॅनर, मॉनिटरिंग करणारा, रिसोर्स मोबिलायझर, ऍडव्होकेसी करणारा, अशा सगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळ्या भूमिका वठवत असल्यामुळे खरं म्हणजे शासनाने विविध ठिकाणी इतर पदवीधरांच्या तुलनेत यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण यांना खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या समुदायाच्या संदर्भातलं ज्ञान असतं, लोकांसोबत कसं काम करावं याचं माहीत असतं. प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये हे पदवीधरांनी काम केलेलं असतं, अभ्यासक्रमाचा भाग म्हणून संशोधनाचंही काम केलं असतं. तर त्याच्यामुळे हे निश्चितच समाजकार्य पदवीधर या वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या संधी करता म्हणजे त्यांना उपलब्ध आहे, त्यांना न्याय देऊ शकतात.
1: तर जसं आता तुम्ही म्हटलं की समाजकार्य हे देखील न्याय देण्याचं एक काम करतं, आता मलाही या कार्यक्रमात श्रोत्यांना न्याय द्यावा लागेल, कारण आपण मगापासून बातचीत करतो आहोत. एक छानसं गाणं आपण आपल्या श्रोत्यांना ऐकूयात. तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकूयात?
0: मला वाटतं सुरेश भटांचं जे गाणं आहे, उषक काल होता होता काय रात्र झाली,
1: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो आपण ऐकूया छानसं हे गीत.

0: श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्सचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते सरांशी. सर, समाज कार्य व्यवसायाची नेमकी काय भूमिका आहेत आणि त्यांच्या नेमक्या काय जबाबदाऱ्या आहेत?
1: एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय. तुम्हाला सांगतो की सगळ्याच क्षेत्रामध्ये आज आपण भारताच्या संदर्भात विचार करतो आहे, आपण युनोचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासाची जी 17 उद्दिष्ट आहे ती आपण स्वीकारलेली आहे. आपला विजन 2030 हेही आहे. या सगळ्या संदर्भात

0: करण्याची भूमिका या व्यावसायिक समाज करायची आहे. पण त्यासोबतच महत्वाचं असं आहे की लोकांच्या गरजा काय नेमक्या काय आहेत, त्यांच्या आकांक्षा काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, याच्या संदर्भात शासनाला जागृत केलं जाऊ शकतं. त्यासोबतच विकासाच्या संदर्भात राष्ट्रीय पातळी असो, राज्य पातळी किंवा स्थानिक पातळीवर नेमक्या अडथळे काय आहेत, अडचणी काय आहेत, याची देखील माहिती शासनाला देणं, शासनाला त्या संदर्भात जागृत करणं ही भूमिका व्यावसायिक समाज कार्याची आहे. त्या संदर्भ दुसरं असं आहे की व्यावसायिक समाज कार्य हे जाणीवपूर्वक मानवी हक्क दृष्टिकोनाचा स्वीकार करणं आणि विकासासंदर्भात जे काही सेवार्थी आहेत त्यांना सोबत घेऊन काम करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि महत्वाचं म्हणजे कोणचीही तडजोड न करता अन्याय, असमानता, भेदभाव, मानवी हक्क उल्लंघन किंवा सामाजिक न्यायाच्या संदर्भातलं उल्लंघन आदी मुद्द्यांवर व्यावसायिक समाज कार्याची भूमिका आहे, त्यांची ते जबाबदारी आहे. आणि जो एक वैज्ञानिक असं म्हटलं तर मानवी प्रतिष्ठेला चालना देणं, असमानता दूर करणं, गरिबी आणि लिंगभेद निर्मूलन, पर्यावरण विषयक भेदभाव निर्मूलन, लोक केंद्रित विकास आणि ऊर्ध्वगामी विकास याला चालना देणं, त्यासोबत भीती, दडपशाही, हिंसा यापासून सर्वांकरता मुक्त असं जीवन मिळावं याकरता प्रयत्न करणं, शाश्वत विकासाला चालना देणं, सहभागी विकासावर लक्ष केंद्रित करणं, या संदर्भात लोक आणि शासन या दोन्ही सोबत म्हणजे व्यवस्थेसोबत काम करणं ही व्यावसायिक समाज कार्याची भूमिका आहे. खरं म्हणजे जमिनी वास्तविकता, ग्राउंड रियालिटी काय आहे आणि शासनाचे सुरू असलेले प्रयत्न याच्यामध्ये जी गॅप आहे ती गॅप कशी दूर करता येईल हे पाहणं हे व्यावसायिक समाज कार्याची जबाबदारी आहे. तर मला वाटतं एकूणच सर्वोदयाकरता काम करत असताना अंत्योदयाकरता म्हणजे समाजातल्या सर्वांचं भलं करत असताना समाजातला जो शोषित, पीडित, उपेक्षित वर्ग आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे, तो मानव आहे म्हणून त्याला मानवी हक्क मिळायला पाहिजे, याच्याकरता व्यावसायिक समाज कार्य ही जबाबदारी आहे, ती त्यांची भूमिका.
1: खरंच सर खूप छान जबाबदारी आणि भूमिका तुम्ही अगदी छोट्या शब्दात सांगितलं. आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि चर्चा तर आपल्याला खूप करायची आहे. आपण नक्की सर पुढच्या भागात अजून चर्चा करूयात, पण या कार्यक्रमातून आता जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल?
0: एक तर आमचे जे समाज कार्य शिक्षण घेतात त्या विद्यार्थी त्यांना माझी विनंती राहील, त्यांना आव्हान राहील की त्यांनी क्लासरूम सोबत जे फील्ड वर्क आहे, प्रात्यक्षिक आहे, प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जाऊन करायचं, ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कारण ते जर स्वतः सक्षम झाले तरच ते इतरांना समर्थ करण्याकरता, इतरांना मदत करण्याकरता खऱ्या अर्थाने तयार होतील. म्हणून स्वतःला तयार करणं हे समाज कार्य पदवीधरांचं काम आहे. श्रोत्यांच्या संदर्भात मला एकच सांगायचं आहे की सगळ्या श्रोत्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रत्येक व्यक्ती असा आहे की जो मूल्यवान आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी आहे ज्याचा उपयोग तो स्वतः करता आणि समाजाकरता करू शकतो. तर एक जबाबदार नागरिक म्हणून समाजाकरता काही ना काही फुलना फुलाची पकडी म्हणून योगदान देणं माझी जबाबदारी आहे. सतत मला काय भेटेल याकरता हात पुढं करणं असा दृष्टिकोन न घेता मी माझ्या कुटुंबाकरता, माझ्या समाजाकरता, माझ्या देशाकरता काय देऊ शकतो, काय करू शकतो ही भूमिका त्यांनी स्वीकारायला हवी. आणि त्याने तसा दृष्टिकोन, तशी अभिवृत्ती जर ठेवली तर मला वाटतं की एकमेका सहाय्य करू अवघे दरू सुपंत या माध्यमातून आपण सर्वजण एकमेकाचा विकास करू शकू आणि या समाजात शांती, सद्भाव निर्माण करण्याकरता, एकता आणि एकात्मता तयार करण्याकरता आणि या देशाला सक्षम आणि बलवान करण्याकरता आपण योगदान देऊ शकू.
1: खूप सुंदर आव्हान सर आपण आमच्या श्रोत्यांना केलं आणि आपण वेळातला वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्याशी तसेच आमच्या श्रोत्यांशी आपण बातचीत केली, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: मी देखील आपल्या सर्वांचं आणि आकाशवाणी अमरावती केंद्राचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व आमच्या श्रोत्यांना या नववर्षाच्या आणि भावी काळाकरता खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात

0: प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर आणि युवराज कांबळे यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैया लाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम नमस्कार अमरावती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:31 झाले आहे.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने हिऱ्यांचे असो वा मोत्यांचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा.
5: पुन्हा गाडगे आणि सन्स गेली 12 वर्षे आपल्या विश्वासास खरी उतरलेली सुवर्ण पेढी. JK टॉवर्स राजापेठ अमरावती.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. आणि आता वेळ होते आपल्या आवडत्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाची, गीत गंगा.
1: गीत गंगा.
0: श्रोते हो, कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत आशा भोसले यांनी गायलेल्या बायकोचा भाऊ या चित्रपटातल्या गीतानं, जे लिहिलंय बाळ कोल्हटकर यांनी, संगीतकार वसंत प्रभू.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: श्रोते हो, हे गीत आहे सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं अवघाची संसार या चित्रपटातलं. वसंत अवसरे यांची शब्दरचना संगीतबद्ध केली आहे वसंत पवार यांनी.

0: श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम गीत गंगा।
1: गीत गंगा चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: श्रोते हो पक्षी गातात गाणी मेघ बरसतात पाणी मधुर असावी ही वाणी ऐकत रहा अमरावती आकाश।

கீதகுஞ்சன் मित्र हो चित्रपटाच्या पडद्यावर एखादा असं तडकभडक म्युझिकचा पीस वाजतो आणि क्षणभरात पडद्यावर अवतरतात ती त्या संगीताच्या तालावर थिरकणारी पावलं. कॅमेरा हळूहळू मागे जायला लागतो, अँगल वाईड होतो आणि एक लोभसवाणा चेहरा अवघा पडदा व्यापून टाकतो. तो चेहरा असतो तुमच्या आमच्या लाडक्या अभिनेत्रीचा, तुमच्या आमच्या लाडक्या नर्तकीचा. तो चेहरा असतो हेलनचा.

0: 105.5 मेगाहर्ट्झ वर आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोत्यांनी आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्मृतिगंध. आज या कार्यक्रमात ऐकूयात नामवंत सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना हेलन यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्यावर चित्रित गाणी.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा.

श्रोते हो, हेलन या एकेरी नावाने अत्यंत लोकप्रिय झालेल्या हेलन रिचर्डसन खान यांचा जन्म झाला तो 21 नोव्हेंबर 1938 या दिवशी. 700 हून अधिक चित्रपटांमध्ये सशक्त भूमिका केलेल्या हेलन यांनी आपल्या 70 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत सहनायिका, नर्तकी आणि पाहुण्या कलाकार म्हणून भूमिका साकारल्या. आपल्या सशक्त अभिनय आणि नृत्य कौशल्याचं दर्शन घडवलं.

मित्र हो, हेलन म्हटलं की आपल्याला आठवायला लागतात ती त्यांच्या पदन्यासानं लोकप्रिय झालेली असंख्य गाणी. मेरा नाम चिंचिंचू, पिया तू अब तो आजा, ये मेरा दिल प्यार का दीवाना, महबूबा महबूबा, ओ हसीना जुल्फों वाली जाने जहा, आज की रात कोई आने को है रे बाबा. कारण ही गाणी म्हणजे हेलन आणि हेलन म्हणजे ही गाणी, असं समीकरण चित्रपट जगतात पक्क होऊन बसलं आहे.

मित्र हो, अभिनेत्री हेलन या आपल्याला जरी फक्त हेलन म्हणून माहिती असल्या तरी त्यांचं संपूर्ण मूळ नाव होतं हेलन जयराग रिचर्डसन. जन्मानं त्या अँग्लो बर्मीस होत्या, म्हणजे वडील अँग्लो इंडियन आणि आई बर्मीस. पुढे या सौंदर्यवतीनं आपल्या देखण्या रूपानं साऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या सौंदर्याची भुरळ घातली.

श्रोते हो, हेलनचं कुटुंब हे बर्मातलं अँग्लो इंडियन असं निर्वासित कुटुंब होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हेलन यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर 1943 मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. हेलन आणि त्यांची आई या व्यतिरिक्त कुटुंबात भाऊ रॉजर आणि बहीण जेनिफर असे 4 सदस्य होते. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलन यांनी त्यांची आई परिचारिका म्हणून रुग्णालयात काम करायला लागली. पण मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कुटुंब चालवणं कठीण झालं ना. त्यांच्या आणि स्वतःच्या चरितार्थासाठी हेलन यांनी शाळा सोडली आणि नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि पुढे पुढे बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका अशा साकारल्या की नृत्याविष्कारातून स्वतःचा एक दबदबा निर्माण केला.

नृत्याचं शिक्षण घेतानाच हेलन यांना असं लक्षात आलं की आपल्याकडे नृत्याचं एक विलक्षण अंग आहे. त्यांची जे कुटुंबस्नेही अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूडमधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायची. तिच्या ओळखीनं हेलन यांनी अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली.

0: सुरक्षा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1454 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: मित्र हो नृत्याच उत्तम अंग असलेल्या हेलन यांच्याबद्दल त्या काळी असं बोललं जायचं की हेलनचं नशीब हे तिच्या हातात नसून तिच्या पायात आहे, आणि हेलन यांच्यावर चित्रित झालेली गाणी बघताना या विधानाची खरोखर सत्यता पटते। आता हेच गाणं बघा।

0: छिप गया है वो परवाना ढूंढती हूँ।
1: श्रोतेहो, 1957 मध्ये आलेल्या बारिश चित्रपटातलं मिस्टर जॉन आणि लगेच 1958 मध्ये आलेल्या हावडा ब्रिज चित्रपटातल्या सुरेख चायनीज पोशाखात मेरा नाम चिंचिंचू असं म्हणत हेलननी केलेलं यशस्वी पदार्पण म्हणजे चित्रपटातल्या यशाची त्यांची नांदी होती।

मित्र, 1950 ते 70 या 3 दशकातल्या हेलन यांच्या नाईट क्लब आणि कॅबरे डान्स गाण्यांनी हेलन यांना सिनेमासृष्टीत प्रचंड यश मिळवून दिलं. त्या काळात

मित्र, 1950 ते 70 या 3 दशकातल्या हेलन यांच्या नाईट क्लब आणि कॅबरे डान्स गाण्यांनी हेलन यांना सिनेमासृष्टीत प्रचंड यश मिळवून दिलं. त्या काळात हेलन यांची तुलना चक्क मर्लिन मनरो यांच्याबरोबर केली जायची. पण हेलन यांच्या काही सेमी क्लासिकल डान्स गाण्यांनी चित्रपट दर्दींचं लक्ष वेधून घेतलं. आता इन्कार चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत अगदी आताच्या झेन झीला सुद्धा आवडतं.

0: मंगता है तो
1: श्रोते हो, लक्षणीय सौंदर्य, दिलखेचक नृत्य आणि सशक्त अभिनय असे गुण असले तरी एक दुर्दैव हेलन यांची पाठ सोडत नव्हतं, ते म्हणजे त्यांचं अँग्लो बर्मीज असणं. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला हा त्यांच्यासाठी मोठा अडथळा होता. त्यांचे शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या भारतीय नारी या रोलच्या विरुद्ध जायचे. त्यामुळे अगदी चंद्रशेखर इथपासून ते अमिताभ बच्चन यांच्यासारख्या लीडिंग हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलन कायम ओळखल्या गेल्या त्या व्हॅम्प किंवा निगेटिव्ह भूमिकांसाठीच. पण हेलन म्हणजे धमाल, धमाल गाणी, आणि त्यात जर सोबत महमूद असेल तर मग बघायलाच नको.

0: चालान जैसे मस्त शराबी हालत रंग बिरंगी।
1: मित्रहो, हेलन यांची त्या काळातली फॅन फॉलोइंग जबरदस्त होती। रस्त्यावरून जाताना कधीही उघड चेहऱ्यानं त्यांना फिरता आलं नाही, कारण त्यांचा चाहता वर्ग त्यांच्यासाठी होता अमर्याद वेडा।

श्रोते हो, 1970 दशकात नवीन प्रवेशित झालेल्या नटांनी दाखवलेली तडजोडीची तयारी ही हेलन यांच्या स्वभावात नसल्यानं पुढे पुढे त्यांची प्रसिद्धी खालावली. आर्थिक अडचणीच्या काळात त्यांना साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलीम खान यांची. जावेद अख्तर यांच्याबरोबर ते लिहित असलेल्या इमान धरम डॉन यासारख्या चित्रपटात त्यांनी हेलनला चांगल्या भूमिका दिल्या. प्रचंड पैसा, प्रसिद्धी आणि यश पाहिलेल्या आणि आज 88 वर्षांच्या असलेल्या हेलन खान परिवारात कृतार्थ आयुष्य जगत आहेत. कधीतरी कुठल्या तरी टीव्हीवरून हेलन यांचा चेहरा झळकतो आणि आठवायला लागतात ती त्यांची शेकडो अजरामर गाणी.

0: श्रोते हो तर हा होता आजचा स्मृतिगंध कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आपण ऐकत होतात नामवंत चित्रपट अभिनेत्री हेलन यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी. आणि आता स्मृतिगंध कार्यक्रमाला इथंच विराम देऊयात.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन

नाणकशेक पूर्णांक 5 MHz वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो दुपारचे 12 वाजतायत आणि आता ऐकूयात वनिता मंडळ हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच

च्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का? थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपलं नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा चौसा लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तर कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: मी तुला आज का ओळखतोय? आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तूने असली आंबा खाया ही नाही, केवल हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित तुला आठवतंय का, सदू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुक्तोयस हे मात्र खरंय.
1: असू दे ग,
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या बोरशा बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 31 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: अरे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी आहे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक म्हणे फ्लेक्सिबल. रोहित तुझ्या त्या फ्लेक्सिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहितीये आता तू ते मंगळा गौरीचे खेळ आणि फ्लेक्सिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता आणि म्हणूनच एका चॅनल वरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला?
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जो माणूस कचकच करत असतो ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: सुखदा तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
0: बरे आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
0: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची टीका करायची.

0: बायको लोकांची सवयच असते, पण बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
1: अच्छा.
0: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
1: नको रे नको, एवढे विनोद एका पाठपाठ एक नको करू.
0: विनोद नाही करत आहे.
1: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
0: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती,
1: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये.
0: अगं,
1: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
0: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे?
1: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
0: का, तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? हा, दया मामी किंवा अविनाश आजोबा?
1: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे?
0: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास ते धू हे झटक ते पटक सुरू होतं, आणि मग काय, मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून
1: अतिरेक अतिरेक करू नकोस रोहित. खर तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
0: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
1: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूटभर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
0: बघ सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
1: हा हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
0: का?
1: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
0: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
1: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
0: अच्छा.
1: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
0: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झाशी वाली राणी थी.
1: अरे हे काय मध्येच,
0: तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध.
1: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
0: ओहो हो हो,
1: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
0: पण सुखदा, मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग कि मी तुला मदत करतच नाही का? सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
1: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
0: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
1: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
0: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
1: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा.
0: अगं बघ ना, तू पण बघ.
1: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
0: काय?
1: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
0: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं,
1: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
0: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
1: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
0: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
1: चालले, मी कुठे चालले?
0: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
1: कसला भेद आणि काय रद्द?
0: घ्या, स्वतःच म्हणायचं साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
1: ते ना, नाही नाही नाही, छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीत मी माझ्या माझ्या करून घेईन.
0: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
1: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोले पुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.

0: आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे।
1: अगर शर्वरी शर्वरी कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही जमाना है पीछे म्हणतेस म्हणून विचारलं।
0: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही तीन जण एकदम पुढे आलो, पण मी बाजी मारली, ते राहिले मागे, म्हणून म्हटलं आज मैं आगे।
2: अगं ए बाई, असं ढकलाढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
1: पण मला ऐकून मजा आली। करायचा का असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा, मी तुझ्या बाजूनी आहे।
0: वा वा वा, अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बर का।
1: हे बघ ते जाऊ दे, मला सांग शर्वरी तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
0: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट, पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत। मला चालतील छोले।
2: उंदराला मांजर साक्ष। विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते ही मुलगी।
0: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला, एवढंच काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
1: 100% बरोबर आहे। आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हाट्स आहे
0: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय।
2: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा।
0: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा भेद, वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटतं।
1: हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बर का, शांत बस जरा आता।
2: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय, किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत आणि रोहित तू ओट्यावर चढून।
1: सुखदा तुला माहिती आहे मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस, तू आपलं त्या सर्व्हिसेस वाल्यांना बोलावून घे सरळ।
2: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित।
1: अगं असं नाही ग।
2: बरं आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे?
0: अगं पण सुखदा खरंच त्या सर्व्हिस वाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात, तू म्हणशील ते साफ करून देतात।
2: उद्या साबण लावायला आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं। काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना।
1: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं।
0: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून, फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं, आणि खरं सांगू का त्याची सुद्धा गरज भासत नाही।
1: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते हो की नाही? होतं काय की मदत करायला मी तयार असतो, पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस।
2: अरे रोहित,
0: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं स्वयंपाक सगळं तूच करणार,
1: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार।
2: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर।
0: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना, सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे।
2: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून।
1: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टी टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको।
0: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको। मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव आणि
2: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा।
1: एकदा नाही, आजच फोन करूया, टुमारो नेव्हर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य।
0: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच। सुखदा सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो।
1: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमांनुसार व्हायला हवी, हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते।
2: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता शिस्त नीटनेटकेपणा असं काही असतं ना।
1: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या।
0: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या।
1: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
0: म्हणजे
1: त्या येणाऱ्याचं सुखदाला कोण टेन्शन। मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय।
0: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं?
1: अगं काय तुला सांगायचं,
2: पण काय रे रोहित तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का?
0: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे

0: मसाले वापरायला सांगायचं झालं.
1: छे छे छे, हे तर भलतच बोलतीस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काही इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
0: पण सुखदा, मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको?
2: कळलं कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
1: पचवण्यासाठी? तू ना सुखदा, फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा सगळं पचवायला.
0: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच, मला लेमन फ्रेश. हा,
2: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा? कधीतरी सिरियसली घ्या रे, मी काय म्हणते ते.
1: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बर मला सांग, घरात सोडा आहे का?
2: सोडा हा आहे, आहे थोडासा.
1: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया, थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कास वाला मोहितो बनवतो मी.
2: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे, काय असेल ते. हा, हे घे सरबतासाठीच सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतच. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
1: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आ हा हा हा. आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
0: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो,
2: प्या आणि गारे गार भा.
3: श्रोते, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळ सुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्या पाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुष सुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतन तर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2 क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योग विषयक घेत असतात, त्याबद्दलच मार्गदर्शन करत असतात. वर्षाती नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाती, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार, विहार, आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय आपण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.

0: बरोबर.
1: तर हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले, म्हणून
0: आसक्ती सोडायची,
1: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात. तर ह्याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं,
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं, आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील, आणि तेच आरोग्याची मुख्य गुरु किल्ली असं मला वाटतं.
0: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
1: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला, म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये.
0: आणि सहज
1: करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
0: बरेच वेळा
1: बैठी जीवनशैली आहे. आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलन वलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा. मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
0: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
1: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 चा ऑफिस असेल तर 8 ला उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9 ला ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो, कारण आपण 8-10 तासांनी खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन

0: पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत, आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडस घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे. आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होतंय की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल.
0: हो,
1: त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला दोन छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं.
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज अर्धा तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा.
0: अर्धा तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि अर्धा तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि ते त्यांनी ते केलं की ते अर्धा तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले. आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या
0: गोष्टींचा? तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर.
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा अर्धा तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा.
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी अर्धा तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहितीये.
1: बरोबर.
0: तर हे एक असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिस मधला कोट आहे तर ऑफिस मध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर.
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे,
0: हे जमलं पाहिजे. किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते, पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या
0: बसत हो
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर 2 घास अधिक जाऊ

0: असतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला, तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन घेऊ शकतात. अष्टांग योगामध्ये आसन प्राणायाम याच्या बरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
1: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी, जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या 1 तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
0: अच्छा,
1: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच, पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल, म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरण. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
0: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
1: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
0: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
1: अपशब्द बोलणं, कसं वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते, म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं, बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या, म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या, म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
0: बरं,
1: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
0: द्यावं तसं घ्यावं,
1: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष्य काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
0: बरोबर,
1: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला जायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय, एक संस्कृत म्हण आहे त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका, तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कुणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
0: ज्याचं श्रेय त्याला द्या,
1: ज्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
0: व्यक्त होत नाही,
1: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन, सांगेन, तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
0: बरोबर,
1: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन

0: केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो.
1: म्हणजे
0: पण मग
1: अगदी खरं अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली
0: जास्त आहेत. खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो. म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला
1: त्याची सवय नाही होता
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. हे

0: पोटॅटो चिप्स, बटाट्याचे
1: हो
0: वेफर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली अधिक
1: जास्ती आहेत.
0: दिसतात.
1: हो खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे, तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात, आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
0: बरोबर.
1: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या, आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
0: बरोबर.
1: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला हवा.
0: त्याची सवय नाही होता,
1: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्य याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे, ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू, आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
0: म्हणजे प्रत्येकामध्ये
1: ईश्वराचा अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना. तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ
0: शकतो.
1: आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्ती विकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी पाच यम आपल्याला सांगितलेत.
0: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत
1: बरोबर
0: पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू
1: शकतो
0: तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा हे झाले यम,
1: हे पाच यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे पाच नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतो, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
0: आणि त्या मार्गदर्शकांकडून
1: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय, तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं, तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
0: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, तरी त्याचा सुद्धा स्वीकार करता यार.
1: तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का. तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत, तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकाम डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित

0: केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय, हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाला सकाळपासून
1: दिवसभर घडलं.
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ,
1: आत्मपरीक्षण करणं,
0: आत्मपरीक्षण करणं बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ, जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं द्विधा मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको, तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान, अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत, असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पणमस्तू,
0: श्रीकृष्णार्पणमस्तू बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले, तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल, हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य याला खूप महत्व आहे, आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे, की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ऍडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का?
0: खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी,
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम,
0: कुठच्याही पद्धतीने,
1: म्हणजे आजकाल मुलं
0: जिममध्येही जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो, ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं,
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीन मधनं जात आहेत, रात्री काम पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडित आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योग मार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
0: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे

0: एकमेकाला पूरक आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा,
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा आहे की आपल्याला आनंदी झाल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्त यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच. ते स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी, हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
1: बरं,
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
0: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलाय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हात पाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योग शास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत.
1: बरं,
0: तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंडत फिरत राहू शकतं
0: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखतायत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असते जे मध्यम वयीन असतात, ते जरूर सूर्य नमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योग मार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्य नमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी, म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्वाच्या टिप्स आता तुम्ही आम्हाला दिल्या.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायचं. त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतकडे लक्ष केंद्रित करून, ते टेक्निक पद्धती आम्ही त्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की सकाळी आधी क्लास, नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 येत नाहीत, आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा चांगला परिणाम,
0: इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षाते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं,
0: तर मी डिझायनर होते.

0: पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे पाक कर. अशी लिमिटेशन यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेची आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक त्रास सहन केलात त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोते, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
3: प्रमाण 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजतोय.
4: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. श्रोते हो, आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: आपका पेट स्वस्थ नहीं है तो बहुत सारी बीमारियों का आगमन आपके शरीर में होता है।
1: परेशान हूं मैं।
0: फैटी लिवर, इन्फेक्शन, एसिडिटी जैसी पेट की समस्याएं इन दिनों बहुत कॉमन है।
2: वेरी इंपॉर्टेंट पिलर ऑफ एनी जीआई प्रॉब्लम इज एजुकेशन, न्यूट्रिशन, एक्सरसाइज एंड व्हेन डू यू गेट सेल्फ टेस्टेड एंड सी अ डॉक्टर। ये तीन चीज अगर हम कर पाए ना तो काफी हद तक हमारी बीमारियां कम हो जाएंगी।
0: पेट की बहुत सारी बीमारियों पर प्रकाश डाला है हेपेटोलॉजिस्ट और गैस्ट्रोएंट्रियोलॉजिस्ट डॉक्टर गौरव मेहता ने।
2: अगर आप टाइम पे नहीं सो खा के तुरंत सो गए तो एसिडिटी की संभावना ही काफी ज्यादा होती है।
3: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटेल राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी। नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध। अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू। आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे। स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत। हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रति असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत। फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा

विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रति लिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रति लिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रति लिटर 3 रुपयांनी वाढवून 12.5 रुपये प्रति लिटर झाला आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन पात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 31 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही

दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या तीन खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. यातले 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामेत्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेन सारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्या

अंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती, त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीएनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल स्टार

0: सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्ष पदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल CBIचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या.
1: श्रोतेहो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोतेहो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोतेहो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 3:12 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे। या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास केला जाणार असून विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे। राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली। या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे। डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 544 अंकांची वाढ झाली आणि तो 76,808 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 135 अंकांची वाढ नोंदवत 23,989 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
1: फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद विषयी एक निवेदन ऐका। श्रुती हो, दिनांक 16 जून 2026 मंगळवार रोजी दुपारी 3:30 होणाऱ्या फोन इन कार्यक्रम स्वरसंवादचं रेकॉर्डिंग काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण करता आलं नाही, याबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो। आपल्या श्रोत्यांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं कायम ठेवण्यासाठी हा कार्यक्रम बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत पुन्हा रेकॉर्ड करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात आपण नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून आम्हाला सहकार्य कराल अशी मनापासून अपेक्षा आहे। यासाठी आमचा नवीन दूरध्वनी क्रमांक नोट करून घ्या। क्रमांक असा आहे 0721-2-99-10-38। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38। श्रोते हो, आपला सहभागच या कार्यक्रमाला अधिक समृद्ध बनवतो, त्यामुळे स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात आवर्जून सहभागी व्हा। निवेदन संपलं। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

सायंकाळची 5:04 आणि 24 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: สมัครทัวร์
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
2: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पात्र बचत गटांना 5 वर्षांच्या भाडे करारावर 1 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार. वैद्यकीय निदान प्रणालीतील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपूर इथं राबवण्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध आणि शिक्षण क्षेत्रातील कथित गोंधळाच्या मुद्द्यावरून आज नागपुरात काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन. आता सविस्तर बातम्या. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र बचत गटाला 5 वर्षाच्या भाडे करारावर 1 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते म्हणाले,
3: एका ग्रुपमध्ये 10 महिलांना एका बचत गटामध्ये रोजगार निर्मिती करता मोठा प्रकल्प महसूल खात्याने हाती घेतलेला आहे. महसूल खात्याच्या सर्व जमिनी या आता ज्या पडीत आहे त्या पडीत जमिनी राहू नयेत, त्यामुळे या जमिनी सुरक्षित ठेवण्याकरता महिला बचत गटाला रोजगार देण्याकरता ही पॉलिसी सरकारने आणलेली आहे. तहसीलदारच्या कंट्रोलमध्ये हे बचत गट करणार. या बचत गटाचं पूर्ण मॉनिटर करण्याकरता तालुका स्तरीय महिला तिथे अध्यक्ष असणाऱ्या समितीची जेवढ्या जागा आमच्याकडे आहेत त्या 20 वर्ष वापरात येणार नाही, कारण कुठलेही प्रकल्प येणार नाही अशा जागा आहेत, त्या जागा आम्ही महिला बचत गटाला देणार आहोत.
2: या योजनेअंतर्गत चारा विकास, नेपियर गवत आणि बांबू लागवडीसाठी बचत गटांना डीपीसी किंवा स्थानिक खनिकर्म निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. एका बचत गटाला या माध्यमातून वार्षिक 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल, तर सरासरी 10 महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी आणि निदान प्रणालीतील महत्वाचा असा हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपुरात उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मध्य भारतातील हा एकमेव महत्वाकांक्षी प्रकल्प विविध रोगांचे आजारांचे निदान करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण देखील जाहीर केलं आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवठा केला जाणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं आज दिली. याशिवाय महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 देखील जाहीर करण्यात आलंय. या धोरणामुळे जोखमीच्या आणि अवघड परिस्थितीतील कामांसाठी वापरता येणाऱ्या ड्रोनसह विविध रोबोट्सची निर्मिती करण्यासाठी संशोधन, विकास आणि मनुष्यबळ प्रशिक्षण आदी उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध दुकानांमधून खोकल्याचं सिरप खरेदी करता येणार नाही. केंद्राच्या नव्या नियमानुसार औषधी नियम 1945 अनुसूची क्रमांक क मधून सिरप हा शब्द वगळण्यात आलाय. याआधी कोणत्याही औषधी दुकानातून ग्राहकांना खोकल्याचं सिरप थेट खरेदी करता येत होतं. आता मात्र औषध विक्रेते प्रिस्क्रिप्शन शिवाय खोकल्याचं सिरप विकू शकणार नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय. खोकल्याच्या अनेक सिरपमध्ये कोडीन सारखे घटक असतात ज्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. तसंच लहान मुलांना चुकीच्या मात्रेत सिरप दिलं जाऊ नये यासाठी देखील हा बदल करण्यात आलाय. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रति लिटर 50 पैशांनी वाढवून 14 रुपये प्रति लिटर, तर विमान इंधनावरचं शुल्क प्रति लिटर 3 रुपयांनी वाढवून 12.5 रुपये प्रति लिटर इतकं केलं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असंही उईके म्हणाले. कामगार कायद्यांच्या नव्या संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं राज्य

0: राज्यस्तरीय नियमांचा मसुदा तयार केलाय. हा मसुदा mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलाय. या मसुद्याबाबत उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी तसंच सर्वसामान्य नागरिकांनी सूचना आणि हरकती नोंदवाव्या असं आवाहन करण्यात आलंय.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहे. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कोणीही या आमिषांना बळी पडू नये असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलंय. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूर शहरातील संविधान चौक इथं आज काँक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येनं तरुण सहभागी झाले आहे. तत्पूर्वी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
2: 6 तारखेला आपण पाहिलं होतं जंतर मंतरला किती मोठं आंदोलन झालं होतं आणि तिथून आम्ही रिक्वेस्ट केली होती एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांना की आता तरी तुम्ही काहीतरी नैतिक जिम्मेदारी घ्या आणि ज्या स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे जे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत सीबीएसई नीट एससी यूईटी चे एसएससी जीडीचे त्यांचे जे फ्युचरचा तुम्ही एकदम वाटोळे केलेले आणि आम्ही 13 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं होतं. आणि मागच्या 1 आठवड्यात मी पुण्यात आंदोलन केलं, मी लखनौत केलं, मी अमृतसरमध्ये केलं, मी जयपूरला केलं, आज मी नागपुरात आलेलो.
0: येत्या 20 जूनला पुन्हा दिल्लीत आंदोलन करणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आणि बालकांमधील अतिसाराचं प्रमाण रोखण्यासाठी भंडारा जिल्ह्यात आजपासून 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया ही विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन कापसे यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 5 वर्षांपर्यंतच्या 74,736 बालकांना ORS आणि झिंकच्या गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे. आशा सेविकांमार्फत प्रत्येक घरी भेट देऊन बालकांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार औषध उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्स कडून पराभव पत्करावा लागला. भंडारा शहरातील गजबजलेल्या कपडा बाजार परिसरातील लालचंद कपडा शॉप मध्ये आज अचानक आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीनं देशभरात राबवण्यात येत असलेल्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण मोहिमेत अकोला जिल्ह्यातल्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणाद्वारे लघु उद्योग, व्यापारी आणि सेवा क्षेत्रातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य आदी घटकांची आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्य नोंदवण्यात येणार आहे. देशात हा उपक्रम मार्च 2027 पर्यंत चालणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्ष पदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. तर खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पात्र बचत गटांना 5 वर्षांच्या भाडेकरारावर 1 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार. वैद्यकीय निदान प्रणालीतील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प नागपूर इथं राबवण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध आणि शिक्षण क्षेत्रातील कथित गोंधळाच्या मुद्द्यावरून आज नागपुरात काँक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता। राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश

सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्विकी सावरकर यांचा न्यायालयात जवाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच सराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्विकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्विकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे.

0: प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: बारह साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के विशेष श्रृंखला के अंतर्गत आज सुनिए केंद्रीय पर्यावरण, वन और जलवायु परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव के साथ विशेष साक्षात्कार. साक्षात्कार कर रही हैं अनुभा रोहतगी.
3: नमस्कार. वर्ष 2014 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पहली बार देश के नेतृत्व की जिम्मेदारी संभाली थी. तब से अब तक इन 12 सालों में भारत में कई बड़े बदलाव हुए हैं और हर क्षेत्र में अनगिनत उपलब्धियां हासिल की गई हैं. आकाशवाणी की इस विशेष श्रृंखला 12 साल

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. तुम्ही आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:36 झाले आहेत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण स्वच्छ भारत अभियान गीत ऐकलत. स्वर होता पामेला जैन यांचा. यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी बाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू, तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही, असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल, असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल, असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही, असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्यू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दोन्हीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल $78.25 आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज

0: पुरा संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 mm पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण आणि FIA चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: धडकन कुछ पलों में आप सुनेंगे कार्यक्रम चित्रलोक.